0: ಆಯುಷ್ವಾಣಿ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ, ಬುಧವಾರ ಹಾಗೂ ಶನಿವಾರ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 8:30 ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 8:55 ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ವಿವಿಧ ಭಾರತಿ 102.9 ಎಫ್ಎಂನಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 7:45 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ಆಯುಷ್ವಾಣಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ರಾಷ್ಟೀಯ ಆಯುಷ್ ಅಭಿಯಾನ, ಆಯುಷ್ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ.
1: आइए सुनते हैं फ्लैग फाउंडेशन ऑफ इंडिया के प्रेसिडेंट श्री नवीन जिंदल का विशेष संदेश.
2: वंदे मातरम. प्यारे देशवासियों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं. आज हम अमर शहीदों को नमन करते हैं और राष्ट्र निर्माण में जुटे हर भारतीय का अभिनंदन करते हैं. विक्रम वन की लॉन्चिंग, $5 trillion की अर्थव्यवस्था का लक्ष्य, राष्ट्रमंडल खेलों में 39 पदक और डिजिटल क्रांति, यही है नए भारत की पहचान. फ्लैग फाउंडेशन ऑफ इंडिया के हर घर तिरंगा, हर दिन तिरंगा अभियान से जुड़े. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.

0: ಸಿದಾಗಿದ್ದು ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಸಂಜೆ, ವಿಶೇಷ ಸಂಜೆ ಪ್ರಸಾರದ ವಿಶೇಷ ಸಂದೇಶ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇಷ್ಟೊತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದವರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಎಲ್ಲರ ಗುಡ್ ನೈಟ್, ಶುಭರಾತ್ರಿ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ. ಎಸ್, ಗುಡ್ ನೈಟ್. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಷ್ಟ ಆಯಿತು ಅಂತ ಭಾವಿಸ್ತಾ ನಾನೀಗ ಸೈನ್ ಆಫ್ ಮಾಡೋಂತ ಹೊತ್ತು. ಇಷ್ಟೊತ್ತು ಇಷ್ಟೊತ್ತು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಆಗಿದ್ದು ನಿಮ್ಮನೆ ಮಾತು ಆರ್ ಜೆ ಮಂಜುನಾಥು. ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣ. ಮತ್ತೆ ಸಿಗೋರ್ಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನೀವು ನನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೋತೀರಲ್ವಾ? ಕೊಡುವುದೇನು, ಕೊಂಬುದೇನು, ಒಲವು, ಸ್ನೇಹ, ಪ್ರೀತಿ. ಈಗ ನಮ್ಮ ನಿಲ್ಲಿದ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯ ಮುಕ್ತಾಯ ಆಗಿ ಎಫ್ಎಂ ಗೋಲ್ಡ್ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಆಗುತ್ತೆ. ಮಜಕ್ಕಿಲ್ಲ ರಜೆ, ಬಿಕಾಸ್ ದಿನದ 24 ಗಂಟೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದೆ ಎಫ್ಎಂ ರೇನ್ಬೋ ಕನ್ನಡ ಕಾಮನಬಿಲ್ಲು 101.3 ಎಫ್ಎಂ. ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 5 ಗಂಟೆ 53 ನಿಮಿಷದವರೆಗೂ ಎಫ್ಎಂ ಗೋಲ್ಡ್ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಆಗುತ್ತೆ. ಶುಭರಾತ್ರಿ.
1: ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇ ಆಪ್ಕಾ ಸ್ವಾಗತ ಹೈ ಔರ್ ಅಬ್ ಆಯಿಯೇ ಸುನ್ತೆ ಹೈ ಪಹಲೆ ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ.
2: ಬೆಂಚ್ಮಾರ್ಕ್ ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ಸ್ಟಾಕ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಎಂಡ್ ಆನ್ ಅ ಮಿಕ್ಸ್ ನೋಟ್. Sensex gains over 100 points, Nifty settles below 24,400. Parliament passes a Mines and Minerals Development and Regulation Amendment Bill 2026 to create a uniform and balanced fiscal framework for the minerals sector. And global crude oil prices fall.
1: घरेलू शेयर बाजारों में आज मिला जुला रुख रहा. सेंसेक्स ने 100 अंकों की बढ़त दर्ज की. निफ्टी 24,400 के नीचे बंद हुआ. संसद ने खनिज क्षेत्र के लिए एक समान और संतुलित वित्तीय ढांचा बनाने के लिए खान और खनिज विकास और विनियमन संशोधन विधेयक 2026 पारित किया और अंतर्राष्ट्रीय बाजारों में कच्चे तेल के दाम गिरे. और आज की खबरों पर चर्चा के लिए मौजूद हैं वरिष्ठ अर्थशास्त्री डॉक्टर एस पी शर्मा. डॉक्टर शर्मा, कार्यक्रम में आपका स्वागत है.
3: जी शुक्रिया.
1: और चलते हैं आज की पहली खबर की ओर. घरेलू शेयर बाजार आज मिले जुले रुख के साथ बंद हुए. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज का सेंसेक्स 114 अंक बढ़कर 78,080 पर बंद हुआ. उधर नेशनल स्टॉक एक्सचेंज का निफ्टी 40 अंक यानी 0.16% गिरकर 24,396 पर बंद हुआ. विस्तारित बाजार में नेशनल स्टॉक एक्सचेंज के मिड कैप 100 इंडेक्स में 0.1% से अधिक की बढ़त हुई और स्मॉल कैप 100 इंडेक्स 0.3% बढ़ा. दिन के कारोबार के दौरान सेंसेक्स सुस्त रहा. हालांकि क्लोजिंग ऑक्शन सेशन एडजस्टमेंट के बाद इसने अपनी गिरावट की भरपाई की और बढ़त के साथ बंद हुआ. सेंसेक्स के फ्यूचर्स और ऑप्शंस कॉन्ट्रैक्ट्स की साप्ताहिक एक्सपायरी ने भी उतार चढ़ाव को बढ़ाया. इसके विपरीत भू राजनीतिक अनिश्चितताओं के बीच निफ्टी पूरे सत्र के दौरान नकारात्मक दायरे में रहा.
2: We'd also like to remind our listeners on a disclaimer. Before we move on to the headline stories, the views and opinions expressed by the experts in this program are their own and not those of Akashvani. Akashvani advises its listeners to do their own research or consult a registered professional before taking any investment decision. We further advise all listeners to exercise due diligence and rely on their own